0: जे स्थान को चार कुण फुटतावे सो तन हर सेवा ते पावे हे
1: नित बाचे मीत सो सुख साधु सांग परी।

सचे तेरे खंड सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सचा तेरा अमृत सचा दीबान सचा तेरा हुक्म सचा फुरमान सचा तेरा क्रम सचा निशान सचे तुदा खै लख करोड़ सचे सब दान सचे सब जोर सची तेरी।